0: RM3 Radio. Radio.
1: MBC-च्या घड्याला ते सकाळची ठीक 9 वाजली आहेत.
2: सकाळ बीट्स.
3: सकाळ बीट्स.

0: Warm welcome, स्वागता है या प्रभात वेली on the waves of Radio Manoranjan. Music lovers, आज वातावरण थोड़े गुदमरलेले आहे तरी मन मात्र उत्साहाने भरलेले आहे. तेव्हा ऑरेंज फ्री रेडिओ मनोरंजन वरून ही सुसंधी साधून तुम्हा सर्वांना शुभ सोमवार समर्पित करते. नव्या आठवड्याची नवी सुरुवात, नवी उमेद आणि नवी ऊर्जा घेऊनच करूया आजच्या सुंदर मैफल. कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. तुमचा आजचा दिवस आनंदी, सुरक्षित आणि यशस्वी होवो. तेव्हा संगीत प्रेमी श्रोत्यानो, चला या प्रसन्न भावने सोबत सुरांची ही सुंदर मैफल आरंभ करूया.
1: गणपतीचा बोल.

रसिक हो या प्रभात वेले शाळेच्या दिशेने निघालेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना एमबीसी तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. मन लावून शिका या प्रभात वेले आणि हसत खेळत दिवसाचा आनंद घ्या. नव्या आठवड्याची नवी उमेद आणि सोबत ही मधुर गीते. बाहेरचे वातावरण काहीही असो, मनातला उत्साह मात्र कायम ठेवूया.

चित्त हरवलंय ग. हे गीत घेतलेले आहे आयटमगिरी या मूवी मधून. रसिको हो, शाळेची लगबग, मित्रांची भेट आणि मनात नवी स्वप्न या सगळ्यांसोबतच प्रत्येक छोट्या प्रयत्नातून आत्मविश्वास वाढतो. तर चला मुलांच्या या उत्साही जगाला आणखी रंगतदार करूया. ऐकूया होशील नवाब.

सप्टेंबर महिन्याची 28 तारीख म्हणजे आठवड्याचा प्रथम दिवस. परत एकदा आनंदी मनाने या मैफिलीत मी तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते रसिको हो. काही क्षण असे असतात जे मनाला थांबवून ठेवतात. नात्यांमधला प्रेमळपणा, आपुलकी आणि त्या आठवणींची ओप पुन्हा अनुभवायला लावतात. अशाच सुंदर भावनांनी मन भरून टाकणारे हे मधुर गीत खास तुमच्यासाठी या प्रभातवेळी ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन. इन द व्हॉइसेस ऑफ जसराज जोशी व मधुरी कुंभार. जगू दे ही प्रीत आज एकदा, जिंदगी थांबना थांबना जरा.

श्रुति रसिक हो या प्रभात वेली सुंदर सूर कानावर पडलं की मनालाही एक वेगळीच प्रसन्नता मिळते. या भावस्पर्शी गाण्यानंतर चला या क्षणी पुढचं गाणं ऐकूया. जरा जरा मन खुलावते अभय जोधपूरकर व आनंदी जोशी या दोघांच्या सुमधुर आवाजात.

साचिको हो शब्दाना जेव्हा सुरांची साथ मिळते तेव्हा भावना अधिकच सुंदर होतात आणि म्हणूनच प्रत्येक गाणं आपल्या मनात एक वेगळी आठवण ठेवून जातं. याच भावनेने वळूया पुढच्या गीताकडे. टेकन फ्रॉम द मूवी उंडगा. मन झिमाड झालं जी तेव्हा चला या पुढील गीताचा आस्वाद घेऊ.

कार्यक्रम संगीत प्रेमी श्रोत्यानो सादर करिता होत आशिकी तू मूवी मधून घेतलेले हे भावस्पर्शी गीत विसर आता तू मला या गीतातून उमटणारी हळवी भावना मनाला अलगट स्पर्शून जाते. विशाल कोठारी यांच्या भावपूर्ण आवाजातली ही आर्तता आणि शब्दांमधली ओळ गीत संपल्यानंतरही मनात बराच वेळ रेंगाळत राहते यातील मात्र संशय नाही.

प्रेमी श्रोत्यानो चला पुन्हा एकदा सुरण जादूनी येते रमूया पुढचं सुंदर गाणं आपल्या भेटीला येत आहे. मी नाद खुला इन द वॉइसेस ऑफ आनंद शिंदे आदर्श शिंदे क्षमा सावे व सुनाडी सुनावणी.

0: कपी चित्रपटातले हे गीत आपण ऐकत होता आदर्श शिंदे व सह गायकांच्या आवाजात.
1: 94.6, 98.2 मेगाहर्ट्ज ऑरेंज फ्री.
0: वन्स अगेन सुप्रभात, स्वागत इन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन म्युझिक लव्हर्स. सकाळ बेस या कार्यक्रमातील या वेळची भेट म्हणजे गोलमाल चित्रपटातून घेतलेले हे गाणं परी मनो की सुंदरा. तर चला गोलमाल चित्रपट गीताचा आनंद घेऊ.

एमबीसी च्या घड्याळात सकाळची पावणे 10 वाजले आहेत. संगीत प्रेमी श्रोत्यांनो, चालू करीत आहोत आपला संगीतमय कार्यक्रम नतरंग या पुढील लावणीसह.

पर लता ताईंच्या अमर स्वरांना समर्पित आहे हे पुढील गीत. तर चला त्यांच्या सुरेल आठवणींमध्ये रमूया आणि त्यांना मनापासून नमन करूया.

संगीत प्रेमी श्रोत्यानो पाहता पाहता सकाळ 20 कार्यक्रमाचा शेवट पर्यंत आम्ही पोहोचलो आहोत तेव्हा या कार्यक्रमाची सांगता आम्ही या पुढील गाण्याने करीत आहोत याचा आस्वाद घ्या तोपर्यंत आनंदी रहा सुरक्षित रहा आणि संगीताशी जोडलेले आहे जोडलेले रहा मनापासून धन्यवाद शुभ दिन व नमस्कार